ಮಾಡ್ತಾರೋ ಭರೋಸೋ ಹರಪೆ ಅವಕ್ಕರೋ ಭರೋಸೋ ಹರಪೆ ಕರೋ ಭರೋಸೋ ಹರಪೆ ನಾ ಕರಿಯೋ ಅಪನೆ ಘರ ಪೆ ಅವಕ್ಕರೋ ಭರೋಸೋ ಹರಪೆ ಕರಿಯೋ ನಾ ಅಪನೆ ಘರ ಪೆ तोरी पीर भू लगे हैं पार तोरी हरी लगे हैं पार मतलब की दुनिया सार तोरी हरी